0: ਦਵਾ ਇਨ ਮੈਂ ਕੋ ਨੁਕਸਾਨ ਆ ਨਾ ਕਹਿ ਚ ਜੋ ਤਪ ਰਹਾ ਕੁਝ ਬਣਾਇਆ ਹੈ ਸਭ ਭਰੋਸਾ ਵਾ ਦਵਾ ਸਪੈਸ਼ਲ ਬਾਕਾ ਗਰੀਬ ਆਵਾਮ ਲਈ ਕੋ ਅੱਲਾਹ ਦੀ ਤਰਫੋਂ ਜੋ ਤੋਹਫਾ ਚਲਾ ਸਾਂ ਦੇ ਲਾਈ
1: ਬਿਲਕੁਲ ਹੀ ਆਇਆ
0: ਤੋਹਫਾ ਤੋਹਫਾ ਸਾਂ ਦੇ ਮੇਰਾ ਅੱਲਾਹ ਸਾਂ ਦੀ ਉਮਰ ਡਾਕਟਰ ਸਾਹਿਬ ਅਗੇ ਜੀ
1: ਆਮੀਨ
0: ਅਸਾਂ ਅਸਾਂ ਚਾਹੇਗਾ ਜੀ ਅੱਲਾਹ ਕੋ ਸਜੀ ਉਮਰ ਇਹ ਅਸਮਾਨ ਦੀ ਖਿਦਮਤ ਕੰਦੋ ਰਹੀ ਰਹੀ
1: ਆਮੀਨ ਆਮੀਨ ਆਮੀਨ ਖੁਸ਼ ਹੋ ਜੋ ਆਬਾਦ ਜੋ ਮਿਹਰਬਾਨੀ ਮਿਹਰਬਾਨੀ ਥੈਂਕ ਯੂ ਡਾਕਟਰ ਸਾਹਿਬ ਜੀ ਸਾਈਂ ਆਹੀ ਰਹਿਮਤ ਲਾ ਅਮਰ ਸਾਹਿਬ ਦਰਗਾਹ ਪੀਰ ਵਸਣ ਖਾਂ ਚਿਥੋ ਤ ਆਉਂ ॿ ਮਹੀਨਾ ਪਹਿਰਿਆਂ ਡਾਕਟਰ ਸਾਹਿਬ ਖਾਂ ਦੁਆ ਵਠੀ ਹੋਸ ਚੇਲ ਜੇ ਸੂਰ ਜੀ ਜੇਕਾ ਡਾਕਟਰ ਸਾਹਿਬ ਵਾਰੇ ਢਕਣ ਆਏ ਜੇਕੇ ਬ ਢਕ ਆਹਿਨ ਤੇ ਉਹ ਬਿ ਨ ਪਿਓ ਚੜੀ ਸਕਾਂ ਪਰ ਅੱਲਾਹ ਤਾਲਾ ਜੇ ਹੁਕਮ ਸਾਹਿਬ ਮੂੰ 15 ਡੀਂ ਡਾਕਟਰ ਸਾਹਿਬ ਜੀ ਦਵਾ ਵਰਤੀ 15 ਡੀਂ ਉਹ ਉਨ ਖਾਂ ਪੋ ਮੂਂਖੇ ਵਰੀ ਸੂਰ ਨਾਹੇ ਪਿਓ तंहिंजे करे चयो मां तव्हां ॿियनि खे जेको आहे सो माना कहिड़ो पैगाम ॾियणु चाहींदो डॉक्टर साईं जो इहो ई पैगाम हुयो जेको तव्हां ॿुधो दोस्तनि
2: माशाल्लाह ज़बरदस्त
1: इन बारे में तव्हां छा चवंदो जो असां ख़ुशी थींदी आहे जीअं मस्तोई साहिब जी मूंखे यकीन बेनता ख़ुशी थी आहे आमिर साहिब जी
2: बेशक
1: जेकॾहिं खे शिफ़ा मिले थी वरी आउं चवंदो पाण जी एफ एम ते ॿुधाइनि न उहा वधीक हिकिड़ो बहितरु हूंदो आहे
2: बिल्कुलु असांखे बि हद खां वधीक ख़ुशी थींदी आहे बिल्कुलु कॉल रिसीव कयो त लॻी थो
1: ॿियो कॉलर लाइन ते मौजूदु आहे 0301-96-8151 अस्सलाम वालेकुम
3: وعلیکم السلام محترم جناب کیڑو والا انہاں دا واہ خیر ساں دا جتے بندا آباد ہونا ہمارا ماما دین کے اندر مخادمہ ہے خیر واہ خیر واہ ہاں
1: جی
3: ماں یار ریکویسٹ کرنم تے جو سو مجھے وزن ودی جو آیا ہے جو سو مکے گیس کی یا یا کوئی مسئلہ تھا تاریخ تے ایتھے مجھے عمر تے نہ ہے مطلب جو سو مجھے تھلی کرے ودی جو ہے انہی دے حوالے سے گیس دے رائے کا سیرے بڑا صاحب خیر ریکویسٹ کرنم تے مکے بدائی ونی
1: थैंक यू जी डॉक्टर साहब ही अदो जो आसो माना चे तो आऊं एक तो जो आसो अखिन खां हाफिज
2: बे एक्चुअली
1: जी वेट उन जो वधी वयो आहे
2: वेट वधी वजण जा खोर सारा असबाब हुंदा आहिनि एक तो जो आसो यानी सो एकड़ो कंहिंजो ऑफिशियली वर्क हूंदो आहे घणो ज़्यादा वेहण जो टाइम हूंदो आहे कंहिंजी हेरिडिटी में हूंदो आहे या कंहिंजो को डिज़ीज़ थायराइड ग्लैंड कंहिंजो वधी वेंदो आहे जंहिंजे करे बि इहे मसाला थींदा आहिनि सो इनजे करे जेको आहे सो उन जा सिचुएशन्स हूंदियूं आहिनि सो इनजे करे दोस्त खे इहो ई मशवरो ॾींदासीं त बहितर इहो ई आहे त रूबरू ॾेखारनि त पोइ जेको आहे सो इस्तेमालु करे सघंदा फ़िलहालु जेको आहे सो सणब या तरपच चांवर वग़ैरह जेका या मिठाण वग़ैरह बिल्कुलु जेको आहे सो तर्क करे छॾणु ऐं उनखां पोइ जेको आहे सो पुदीना शरबत शहर में मूंखे मिलंदो आहे या जीरो ऐं जाण ऐं जेको आहे सो सौंफ़ रोज़ाना राति जो काढ़े चमची चमची ऐं सुबुह जो काढ़ो पीअनि इनशा ताला हुन सां बि काफ़ी फ़र्क़ु अचे
1: रमेश सेठ जी ॻाल्हि जी मेहरापुर एफ एम 94 जो आवाज़ 0301-96-8151 कॉलर लाइन ते मौजूदु अस्सलाम वालेकुम
4: वालेकुम सलाम सर छा हाल आहे बाबा
1: दुआ अलहमदुल्ला केरु साहिब पियो ॻाल्हाए मुंहिंजा साईं हा बालाजी साहिबु ठीकु आहियो छा पुछंदा मुंहिंजा साईं डॉक्टर साहिब खां ज़ुकाम नकम पाणी हलंदो हूंदो गलो वटिजी वेंदो साह जी तकलीफ़ थींदी हूंदी सही सही गले गले में ख़ारिश रहंदी हूंदी अच्छा छा जी थींदी आहे
4: फुर्ती सिर्फ एक फैक्ट्री ना कारखाना
1: हां हां फैक्ट्री
4: उने सर थिंदी आ बाकी बे का भी ना थिंदी
1: बिल्कुल ठीक आहे ता एफएम बुधो डॉक्टर साहब वा के बुधाय तो मजा साईं ठीक आ यार बेहतर यो आए ता डॉक्टर साहब के रूबरू दिखारे वणो तो वो वधिक बेहतर थियो जो ता जो इने जो इलाज मौजूद आ डॉक्टर साहब वट इंशाल्लाह लागी तो जेकर इलाज कनो ता एफएम बुधना हुंदो साईं जी ओरे अमर साहब गाल कई ता आ भजी भजी बिठो डॉक्टर वट आ एक दफो सिर्फ दवा वठी वयो डॉक्टर साहब का 15 नी दवा इस्तेमाल किया मखे वरी चेल में सूर न पयो आ जी मस्तोई साहब कंडियारे का कॉल कई तो माना वो ठीक थियो उनके रिजल्ट मिलियो आ तो दिसो अल्लाह ताला इजाज शिफा देण वारी आ ता एक दफो रूबरू दिखारे वणो ता अन्या वधिक बेहतर थियो जो ता जो मसलो बुधायो था ठीक आ बा
2: बिल्कुलु सर एलर्जी जा मसाल तमामु घणा हूंदा आहिनि ऐं एलर्जी में ईअं थींदो आहे जेको जंहिंखे बि एलर्जी रहंदी